र चाबुङ खनालाइते खनालाइते हाँगी यो ताबुकले जादुनी खोराङ पान्दानी पाइथक र चाबुङ खनानानी बखा अंगै तमका एबा पाइथक जरा अंगै तमका हा हंगे जों हा दिनी जादुनी खोराङ पान्दाव खनाताक र चाबुङ खनालाइका ते जों हायुं नुखुंनि साल नुगै नक नुखुंनि कब्रक नुतै न जे मानसा खां जे नुखमानि आं जे सिमानि आब्रक नुतै न नरक नुबाय आं साखा आबोनो थांनानै आबा हाचिनि जादुनि खरां पान्दानो पारिनानि सिगां बबोनो सानानि बुंजोबो जों नक नुखुंनि साय गोरा जिनि लांमाव हामजाक मुं दैग्रै हायादाबा हामजाक मुं नक नुखुंनि बागै न खाथि बिदानि दि दे नक नुखुंनि बरक न जे मानसा गोबां जरारि दि बुमा बफानां थन बसाबो दै नं थन खरकसाथे खरकसाबाय गोबां जेसोन जरारि माननाय नक नुखुं आसुग नुग्रा खाय माननाय नक नुखुंनि हामजाक मुं आसुग नुं फुवार जाखनाय आसुग नुनाय थाथ'खनाय दे खरकसाथे खरकसानि खानि गं सिना नांगौ सायमाना नांगौ जेतिके बैदक रागनि माननाय दै जेतिके बर' राव उग्रक दिनै नुखुंनि बर' रावखौ मुसासोग हानिया साया एबा मुसासोग वाराय जाखा हांखाय नक नुखुंनि बर' राव जेतिके सिउै मानातै सायमानातै आनि बमा बफा आनि बागै हामिया खायग्ला एबा आनतैयाव माहाय साग्ला एबा आनि बुसा आनि मोखां सक्लानि थांग्ला अबहाय बयद' नक नुखुंग बयद' राग खालायनो नांनाय नक नुखुंनि बरफबाय खरकसाथे खरकसाबाय गोथालाय दङा नांनाय हामजाक मुं गोबां दङ दे आब' ओंगै माननाय जेसोग नों जरारिम नक नुखुङो आसोग न हामजाक मुं फुवार जाखनाय जों बर' राव हामजाक मुं बनि थानायाफोरनो रुदग जेफोरो निजिनि साग बायथांनि खानि कक साग बायथांनि गोबां मा खानां खानांजाक एबा खा खामजाक कक रकन नक नुखुंनि केबो बरं नखर सावै मानिया हांखाय आफ्रुन ब ते खरसानि ते खरसान थाङै सायो हायादबा हायनि बागै न आपयत' राग हामजाक मुं नक नुखुंनि बर' रक बायन' जे मानसा सिनामनानि जायदि तामनि हेंखे नकनि बुमा बुफासोग मोसानो हामजाखनायबो गोरैना हाय मा दं आं ते मोसाबोथै रकनि बागैबो बुमा बुफासोग कतर सोंसारो गोरै हायनि बागै नक नुखुं जे मानसाक जरा गोबां रुनानै जत्न' मा जायदनाय हायसे हेंखे फायदि हजाराव पाइथाग जों खोनालायनाय जादुनि खरां पान्दानि पाइथाग रोजाबुङ हजाराव बेलायनो खोनाथ' रोजाबुं अर रोजाबुं खोनालाय नजिनि दिनैनि जादुनि खरां पान्दानो जों फायलायनाय जत्न' न सानानि मुजुङो पान्दा पाया सा जरा लगि दं दि दे खोनाय दं दि अखोनाथ' रोजाबुं